ताकत आली ताकत जमी ताकत झाला आमचे ताकत जगी ताकत आली गेलं ताकत नाक ताकत जमी ताकत नाक नाक जमी ताकत नाक नाक जमी ताकत नाक नाक जम झाली ता जग झाली ता धन झाले कोकू झाली दाखवून झाली गेले झाली झाली ता जग झाली ता धन झाले कोकू झाली दाखवून झाली गेले जम झाली जग झाली ताकत नाक ताक ताक जम झाली जग झाली झाले झाले कोकू